वर न पाई गुरमुख हर रस चाखिया दर साचै सदा है साचा साचै शब्द सो पाखिया।